0: गुरु
1: वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु

besaço. Sandana kapekan sabram sandana gherde sabdarm sandana sureso bhajan sarabhyapi ram sangrajana jinjata dusgiye rahat sad bhajan sadu sab kayat jo jo eso sagwane karan gramn har prab janne antar base bahar bhi ohi nanak darshan dekh sa mohi aap sad kiya sab sat tas prab de sagli utpat tas bhave ta kare bistar tas bhave ta ekankar anakala lakina jay jis bhave tislaye milayeb कमन निकट कमन कहिए दूरा पियावा प्रभु अंतर गज साहब जनाए नानत जना बुझाए

नमस्तस्तरम में नमस्तं जलाश्रे नमस्तं निराश्रे नमस्तं जाते नमस्तं अपाते नमस्तं मजबे नमस्तस्तजबे अदेशं देशे नमस्तं पेशे नमस्तं निर्तामे नमस्तं निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्त देव नमस्तं अपेव नमस्तं जनमे नमस्तं सुभमे नमो सर्वगौणे नमो सर्वपौणे नमो सर्वरंगे नमो सर्वभंगे नमो काल काले नमस्तस्त्याले नमस्तं वर्णे नमस्तं वर्णे नमस्तं जरारं नमस्तं घृतारं।

क्रूर कर्मे नमो प्रहेत अप्रहेत देवे सुधर्मे नमो रोग हता नमो राग रूपे नमो साह साहं नमो भूप भूपे नमो दान दाने नमो मान माने नमो रोग रोगे नमस्तं।

काले नमो सर्वदेशे नमो सर्वेशे नमो राज राजे नमो साज साजे नमो साह साहे नमो माह माहे नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो रोख रोखे नमो सोख सोखे नमो सर्वरोगे नमो सर्वभोगे नमो सर्वजीतं नमो सर्वपीतं नमो सर्वज्ञानं नमो परमतानं नमो सर्वमंत्रं नमो सर्वजंत्रं नमो

सुरमानंद भास कर आई, चंद्र बिंब मंगलन सुहाई, सरस अबान ओ आहे बिनोदा, गावे सरस बसंत कमोदा, अष्टपुत्र